0: वे पिछोते पमयं यकयो हे क्यो नम्या तालावा ये हे ये हे या हे या हे या को ने नम नवत क्या ओ वे यो ओ वा कै क्वन मो कै क्वे चाओ यंग वा करो हनप नय हे नाओ यंग वा सन अपय हो अप्रता को वा को ते ते का को पवा कै पचे चेता अ अम चे वे पे चो ते पमयं यकय हे क्यो नम्य तालावा ये हे ये हे हे
1: Good evening, everybody. My name is Sukva Kachantua. I am parent and Kachina clan from the village of Tewa. I am 10 years old and in the 5th grade. I am the son of Paulette Kachantua, and my grandparents are Eloise and Paul Kachantua. Today, I will be singing a badger song. The song is about our fathers making prayer feathers with all their hearts to pray for us all.